0: नमस्तं नृतापे नमस्तं गतापे
1: नमस्तं त्रिमाने नमस्तं निदाने
0: नमस्तं गकाये नमस्तं गबाहे
1: नमस्तं त्रिवर्गे नमस्तं सर्गे
0: नमस्तं प्रभोगे नमस्तं सुजोगे
1: नमस्तं रंगे नमस्तं पंगे
0: नमस्तं गम्मे नमस्तस्तरम्मे
1: नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे
0: नमस्तं जाते नमस्तं पाते
1: नमस्तं अमजबे नमस्तस्त अजबे
0: अदेशं अदेशे नमस्तं पेशे
1: नमस्तं हृदामे नमस्तं रिबामे
0: नमो सर्वकाले नमो सर्वद्याले।